102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 9 जून 2000.

102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ 1948, म्हणजेच 9 जून 2026. सुप्रभात श्रोते हो. यावेळी सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवाद्यानं आता प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळची 6:05 झाली आहेत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकूया. मंगल प्रभात.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा नेरूरकर यांचं गीत अभिजित राणे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलं. संत तुकारामांची रचना आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे चंद्रशेखर गाडगीळ यांनी.

संत सेना महाराज यांचं गीत अजित कडकडे यांच्या आवाजात आपण ऐकलं. संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. संत विष्णुदासांची रचना आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. या रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. सकाळची 6:30 झाली आहेत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर नितीन खर्चे यांचे विचार.
1: सह क्रियावान यह पंडितः असं एक संस्कृत वचन आहे. याचा

0: अर्थ असा की जो क्रियावान आहे त्याला पंडित म्हणावं. पण आपण साधारणपणे पंडित कोणाला समजतो, तर जो पोथ्या पुराणे वाचतो, जाडजूड ग्रंथांमध्ये रमतो, टी व्ही चॅनल्सवरील कार्यक्रमांमध्ये प्रवचने देतो. पण फक्त पोथे पुराणे वाचणं, टी व्ही चॅनल्सवर प्रवचन देणं म्हणजे तो पंडित झाला काय? त्यानं जीवनपयोगी समाजपयोगी काही काम केलं नाही तर त्याला पंडित तरी कसं म्हणावं? आणि म्हणून पंडित कोण? तर जो जीवनोपयोगी आणि समाजोपयोगी काम करतो तो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जरी आपण वाचलं तरी तो क्रियावान पंडित होता असंच दिसून येईल. एकीकडे तो सांदीपणी ऋषींच्या आश्रमात अध्ययन करणारा आज्ञाधारक विद्यार्थी आहे, तर दुसरीकडे गायी सांभाळणारा, गुराख्यांमध्ये रमणारा कृतिशील सवंगडीही आहे. तो घोड्यांना खराटा करतो, त्यांना चाराही देतो आणि समरांगणात भांबावलेल्या अर्जुनाला उपदेशही करतो. तो रथाचं सारथ्यही करतो आणि युद्ध होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्नही करतो. आपल्या गावातील दही दूध बाजाराला बाहेर विकले जाऊ नये आणि येथील मुले कुपोषित राहू नये म्हणून तो गवळणींना सुद्धा अडवतो. त्याची ही विविध रूपे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं तो क्रियावान पंडित आहे असंच म्हणावं लागेल. आपण आपल्या संतांकडे, त्यांच्या जीवनाकडे जर बघितलं तर त्यांच्या सक्रियतेची प्रचिती येते. संत केवळ कवी नव्हते, ते फक्त अभंग रचणारे नव्हते, ते केवळ टाळकुटे नव्हते, तर ते क्रियावान पंडित होते. संत सावतामाळी आपल्या क्षेत्रात अहोरात्र राबत होता. संत गोरा कुंभार मडकी बनवत असे. जनाबाई न फक्त अभंगत लिहिले नाहीत तर तिनंही दळण दळलं. तिनं संसारातील आपले कर्म मनोभावे केलेत. थोडक्यात आपल्या संतांची कर्म हीच पूजा होती. रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्यांना एक लोककथा सांगत असत. ती कथा अशी होती, एक पंडित होता, तो एकदा होडीत बसला. त्याला पहिलं तीरावर जायचं होतं. नावाड्यानं नाव सुरू केली. पंडित नावाड्याची विचारपूस करू लागला. पंडितानं नावाड्याला त्याचं शिक्षण विचारलं, कोणते ग्रंथ वाचले हे विचारलं. पण नावाडी अडाणी होता, त्याचं प्रचलित अर्थानं शालेय शिक्षण झालं नव्हतं, त्याचा ग्रंथांशी कधी संबंध आलाच नव्हता. त्याला फक्त नाव वल्लवता येत होती. नदीपात्रातून नाव या तीरावरून त्या तीराकडे नेता येत होती. नावाड्याचा असला अडाणीपणा पाहून पंडित उपहासानं म्हणाला, अरे तू कधी ग्रंथ हातात धरला नाहीस, कधी ग्रंथ वाचले नाहीस, तुझे अर्धे आयुष्य हे वाया गेले. नावाड्यानं पंडितांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. क्षणभर त्याला आपल्या अडाणीपणाची लाजही वाटली. परंतु थोड्याच वेळानं तुफान सुटलं. वाऱ्याच्या वेगानं नाव हेलकावे खाऊ लागली. एका खडकाला ती धडकली आणि पाण्यात उलटली. पंडित पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हतं. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. तो नावाड्याला वाचवण्याची विनंती करू लागला. ते नावाडी त्याला म्हणाला, अरे एवढे ग्रंथ तुम्ही वाचले आणि तुम्हाला साधं पोहतासुद्धा येत नाही? अरे रे, तुमचं तर सारं जीवनच आता पाण्यात गेलं. या गोष्टीचा मतितार्थ असा आहे की शिक्षणापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे. जे तारते ते ज्ञान. आणि ज्ञानी मनुष्य हा सदैव क्रियाशील असतो. आज आपल्या समाजाला कृतिशील ज्ञानवंतांची गरज आहे. व्यासपीठावरून केवळ पोपटपंची करणारे, वाक्यफेक करून शब्दांचा पिसारा फुलवून टाळ्या घेणारे वक्ते नकोत. भाषण देणारे, प्रवचन करणारे, मार्गदर्शन करणारे, सल्ला देणारे असे गल्लोगल्ली भेटतात. पण प्रत्यक्ष कृती करणारे, प्रत्यक्ष आचरण करणारे फार कमी भेटतात. आज आम्हाला क्रियावान पंडितांची गरज आहे. असे पंडित की जे जीवन आणि शिक्षण यात भेद करीत नाहीत, तर जीवन हेच शिक्षण असं मानतात.
1: श्रोतेहो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर नितीन खर्चे

तुमचे विचार आपण ऐकलेत. कार्यक्रमाचा भाग दुसरा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा.

0: सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची माहिती. वाचक स्वर असेल मृणालिनी दहीकर यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असेल. 6:55 दिनविशेष आपण ऐकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:15 प्रसारित होईल. त्यानंतर 8:40 पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील 9:00. 10:00 सुगम संगीत प्रसारित होईल. 10:30 NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकणार आहात. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम 11:00 आपण अवश्य ऐका आपकी पसंद. दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. संध्याकाळच्या प्रसारणात 5:30 युववाणी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी प्रसारित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सद्यस्थितीत कपाशी पिकांचं लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रुपेश झाडोदे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. 8:15 आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. तर श्रोते हो असे असतील आमचे आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ.
1: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 93-09-48-54-72. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणी यवतमाळ सकाळची 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषी वाणी.
3: शेतकरी बंधु भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, जून महिन्यात कोरडवाहू खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी पिकांचे सुधारित बियाणे, जीवाणू संवर्धने आणि इतर निविष्ठांची जुळवाजुळव करतानाच कमी खर्चाची शाश्वत शेतीकरिता शेतकरी बांधवांनी काही बाबींचा अवलंब करावा. त्यासाठी शेतामध्ये शेततळं खोदले नसेल तर पाऊस सुरू होण्यापूर्वी 1% जास्त उताराचे 2 हेक्टर शेतासाठी उताराच्या शेवटी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचे शेततळे खोदावे. यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग

0: उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत देण्यासाठी करता येईल. शेवटच्या वखरापूर्वी शेतामध्ये हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत टाकावं. अर्धवट कुजलेलं शेणखत शेतात टाकू नये. शक्यतो शेणखत मातीत चांगलं मिसळणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची विशेषतः सोयाबीनची उगवण शक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता 70 ते 80% असेल तर पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारसीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात, त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खतमात्रा उशिरा दिल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. पिकलेल्या आणि जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून कोरड्या जागेत साठवाव्यात. प्रत्येक शेतकऱ्यानं यावर्षी कमीत कमी 100 किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. याचं 5% निंबोळी अर्काची 2 हेक्टर कपाशी तूर हरभरा पिकांवर 2 फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चात 20 ते 25% बचत करता येईल. कोरडवाहू सलग पिकांऐवजी आंतरपिकं घ्यावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास अनुक्रमे ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम PSB KSB आणि इतर जीवाणू संवर्धन प्रत्येकी 1 किलो बियाण्याला 25 ग्रॅम बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. संत्रा मोसंबी इत्यादी झाडांना मृग बहाराकरिता दिलेला ताण पाऊस न आल्यास हलकं ओलीत देऊन तोडावा. शिफारसीनुसार आणि माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावं. मिरची वांगी टोमॅटो फुलकोबी या पिकांची 4 ते 6 आठवडे वयांच्या रोपांची शेतात लागवड करावी. भेंडी वाल चवळी कारली ढेमसे भोपळा कोहळे दोडके हळद आणि अद्रक यांची लागवड करावी. गॅलर्डिया झेंडू मोगरा शेवंती या फुलझाडांची लागवड करावी. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांना पशुवैद्यकाचे सल्ल्यानुसार लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ही होती जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी माहिती. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: आकाशवाणी यवतमाळ, सकाळची 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि लगेचच 6:50 आपण ऐकणार आहात परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी आहे मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी

0: आधार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ॲप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्त्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
1: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो की 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
1: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
0: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
0: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त ॲग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणला आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला तिथे तो वाढतो किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्समध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्समध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्समध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्समध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठ दुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ॲडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर, म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण, आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड

0: फाउंडेशन, याविषयी आपण काय सांगाल?
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो, किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
0: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
1: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसं की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते. आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
0: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 102.7 MHz हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. 6:55 झाली आहेत.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, आज 9 जून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक आणि आदिवासी समाजक्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांचा स्मृती दिवस. आदिवासी बांधव त्यांना धरती आबा म्हणून आदराने ओळखतात. इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभारला होता. 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील रांचीजवळील उलीहातू या गावी त्यांचा जन्म झाला. आईचं नाव

निर्मी आणि वडिलांचं नाव सुगना मुंडा होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत झालं. शालेय जीवनापासूनच त्यांनी इंग्रजांकडून आदिवासींवर होणारे अत्याचार जवळून पाहिले होते. त्यांनी मुंडा समाजाचं मूळ धर्म आणि संस्कृतीचं रक्षण केलं. त्यांनी बिरसाईत नावाचा नवा पंथ सुरू केला, ज्याद्वारे त्यांनी आदिवासींमध्ये अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याचं मोठं समाजकार्य केलं. इंग्रजांनी लागू केलेल्या नवीन जमीन महसूल कायद्यांमुळे आदिवासींचे शोषण सुरू झाले. त्याविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी 1895 मध्ये लढा

सैत नावाचा नवा पंथ सुरू केला, ज्याद्वारे त्यांनी आदिवासींमध्ये अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याचं मोठं समाजकार्य केलं. इंग्रजांनी लागू केलेल्या नवीन जमीन महसूल कायद्यांमुळे आदिवासींचे शोषण सुरू झाले. त्याविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी 1895 लढा पुकारला. भगवान बिरसा यांनी हजारो आदिवासींना एकत्र करून उलगुलान नावाची एक ऐतिहासिक सशस्त्र चळवळ उभारली होती. त्यांनी इंग्रजांना कर देण्यास नकार दिला आणि जल जंगल जमीन यावर फक्त आदिवासींचाच अधिकार आहे अशी गर्जना केली. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून इंग्रजांनी त्यांना 1895 अटक केली आणि हजारीबाग तुरुंगात ठेवलं. त्यानंतर त्यांची सुटका झाली आणि त्यांनी पुन्हा हे बंड पुकारलं. इंग्रजांनी आदिवासींवर प्रचंड दडपशाही केली. शेवटी 1900 बिरसा मुंडा यांना पुन्हा पकडण्यात आलं. 9 जून 1900 रोजी रांचीच्या तुरुंगात संशयास्पदरित्या त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिन म्हणून आपण हा दिवस घोषित केला आहे. जननायक क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिवसानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांचा आज जन्मदिवस आहे. कीर्तन, भजन, दशावतारी संगीत यांची गोडी त्यांना लहानपणापासून होती. वसंत देसाई यांचा जन्म सोनवडे सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला 9 जून 1912. त्यांचं शालेय शिक्षण गावीच झालं. सर्कशीत जावं असं त्यांना लहानपणी वाटत होतं, म्हणून ते कोकणातून कोल्हापुरात त्यांच्या काकांकडे आले. परंतु सर्कशीत न जाता प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी आपली जागा मिळवली. मूकपटातून किरकोळ भूमिका त्यांनी केल्या. व्ही शांताराम यांच्या चित्रपटांना जास्तीत जास्त संगीत हे वसंत देसाई यांनी दिलं आहे. 1962 चीनच्या आक्रमणाच्या वेळी वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं जिंको किंवा मरू हे गीत गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. हे समरगीत विशेष लोकप्रिय ठरलं. ते महाराष्ट्र राज्य शासनानेही संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. अनेक मराठी भक्ती संगीतांना आणि हिंदी चित्रपट संगीतांना वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेला आहे.

0: श्रोतेहो दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर 95-294-28-472.
4: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
5: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
4: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
5: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
6: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96-573-45-543. 9657345543.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 आणि पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
2: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त

0: व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पारस पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहानी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझे 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाईड करताना मला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघींनी तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्याबद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉव्हल ला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेचे जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीने होणार असून

0: परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज.

0: प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
1: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
0: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण एकदा आहात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, आता सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचा दिनविशेष. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी सुरुवातीला. श्रोते हो, 1940 ते 1950 दशकातील आघाडीचे मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर यांचा आज स्मृतिदिन आहे. पोस्टातील मुलगी, सुहासिनी, देवघर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार, आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते MF हुसेन यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन आहे. आता आज ज्यांची जयंती आहे त्यांच्याविषयी. संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 9 जून 1912 रोजी झाला होता. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी, मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या किरण बेदी यांचा आज वाढदिवस आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ

0: डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं, जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटले.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये.
0: बर,
1: तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा बर डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
1: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दलची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये, तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
0: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
1: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत, आणि जे आरोग्य

0: कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिर अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
0: म्हणजे हो, बऱ्याचदा अशी शिबिर आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
1: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
0: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते, तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने ह्याच्यामध्ये बघत असतील,
1: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध
0: असतो, तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात, असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास श्रोते हो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळी 7:40 आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं. एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं. एक थरा अवखळ खळाळून वाहणारा. एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा. आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

0: आशा भोसले यांच्या आवाजात ही रचना सुधीर मोघे यांची होती. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345443.
4: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
5: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
4: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ,
6: NAC मान्यता प्राप्त.
5: संपर्क गजानन समृद्धवार सर 95274 28 472.
7: आओ बच्चों खेल दिखाएं, छुक छुक करती रेल चलाएं, सीटी देकर सीट पर बैठो, एक दूजे की पीठ पर बैठो, आगे पीछे पीछे आगे लाइन से लेकिन कोई ना भागे, सारी सीधी लाइन में चलना, आंखें दोनों नीचे रखना, बंद आंखों से देखा जाए, आंख खुले तो कुछ ना पाए, आओ बच्चों रेल चलाएं, सुनो रे बच्चों टिकट कटाओ तुम

0: 쪽쪽쪽.
1: वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे बालगीत गायलं होतं अशोक कुमार यांनी.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
3: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
4: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
3: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
4: मोबाईल 9887086490.
3: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शिवानंद यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

पंडितराज जगन्नाथ या नाटकातील हे नाट्यपद होतं, गायलं होतं प्रसाद सावकार यांनी. विद्याधर गोखले यांच्या रचनेला संगीत वसंत देसाई यांनी दिलं होतं.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिलने फिर याद किया चित्रपटातील गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात आपण ऐकलं. जी एल रावल यांच्या गीताला संगीत सोनिक ओमी यांनी दिलं होतं.

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात ही रचना आनंद बक्षी यांची होती. मिलन चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी दिलं होतं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 988-17-86-490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

सावनको अनेदो चित्रपटातील गीत जसपाल सिंग यांच्या आवाजात आपण ऐकलत. कल्याणी मित्रा यांच्या गीताला संगीत गौहर कानपुरी यांनी दिलं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना आपण ऐकणार आहात 8:40. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय

परिवर्तन झालं आहे. गरीब शेतकरी महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जन औषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आलं. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरू होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खतं विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
केंद्रीय पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी

0: मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM आकाशवाणी यवतमाळ. 8:40 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना.

सिंदूर चित्रपटातील ही रचना लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात आपण ऐकलीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी दिलं होतं.

मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली रचना समीर यांची होती. आई मिलन की रात चित्रपटाला संगीत आनंद मिलिंद यांनी दिलं होतं. श्रोतेहो, या गीतादरम्यान काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे पूर्ण गीत आपण ऐकू शकला नाहीत, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

गर्दीश चित्रपटातील ही रचना जावेद अख्तर यांची होती. स्वर होता आशा भोसले यांचा आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

कविता कृष्णमूर्ती आणि अभिजित यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. सनम चित्रपटाला संगीत आनंद मिलिंद यांचं होतं. या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 9 वाजता आहेत विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजात ही रचना. शांता शेळके यांची रचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887086490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
4: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
3: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
4: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
5: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543.

0: संदीप खरे यांची रचना गायली होती शैलेश यांनी. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
3: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
2: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
3: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
4: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 2:00 PM. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या, 96573 45 543, 9657345543.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकवीत आहोत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची रचना, स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंतच दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.

0: संदीप खरे यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणी यवतमाळ 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम NCRT प्रस्तुत उमंग.

प्यासा सावन चित्रपटातील ही रचना होती. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. गीत ऐकायचं होतं या श्रोत्यांना. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबईचे सिद्धांत प्रणिता गव्हाणकर. आकर हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश, श्वेता, सुमित, ध्वनी गव्हाणकर. सिव्हिल लाईन यवतमाळ इथून अशोक टाटा, अमित टाटा आणि सागर टाटाजी. सरोचौक अमरावती महाराष्ट्र इथून कमरुला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खा, हदिया खा, अस्मा, सालिया शोएब खान, सायमा खान, मुश्ताबा खान, अफिया खान. राऊभाई शाहिदबाई गांधीबाग अकोल्यातून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर. सायलीला पार कारणीचे मांगेलालजी तुनगर, वच्छलाताई अमोल तुनगर, चंद्रकला वीरा तुनगर, सुमित कुमार आणि तुनगर परिवार. पुणेचे प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले, प्रदीपराव नामदेवराव आणि सरोज नामदेवराव. पांढरकवडा इथून अनंता, लक्ष्मण राजुलवार, भावनाताई, आदित्य आणि अनुष्का राजुलवार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोडीशी बेवफाई चित्रपटासाठी अन्वर आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेले हे गीत. गीताची आवड या श्रोत्यांची आहे. नारायण गायकवाड, दयानंद ओमकार आणि साई गायकवाड, कोळी तालुका हदगाव इथून. मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरचे बाबासाहेब कंगणकर, साखरबाई, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी आणि धनश्री कंगणकर. बालमटाकळी जिल्हा अहमदनगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत. गौतमनगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर आणि आरती जोंधळे. देवदेवेश्वर श्रोता संघ अमरावतीचे दिलीप, सुरेखा सारंग, धनश्री आणि शुभम लकडे. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल नागपूरचे नाना डोंगरदेवे, रमाताई, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगरदेवे. हनुमान चौक अरण्य इथून अंश सायनवार, भाविका खोपे, श्लोक धोत्रे, सम्या धोत्रे आणि समस्त परिवार.

आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अखियोके झरोकोसे चित्रपटासाठी हेमलता आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहे रवींद्र जैन आणि आवड या श्रोत्यांची आहे. समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री अतुल आणि अनुजा गलांडे, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, ए डी कांबळे, येडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे आणि मेघना कुरणे चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून, तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन, सूरज पी आर जैन, दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि परिवार, राजेंद्रनगर यवतमाळचे आलिम लोखंडवाला, रेश्मा अनाया, आर्या, समीर आणि निसार लोखंडवाला, रामनगर रोड शांतीनगर इंदोर येथून देविका चौधरी, कविता संजयवाणी, मनीष ब्रोनो खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी, ललिता नारायण खर्चे, स्वाती चौधरी आणि मालती चौधरी.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

बाहरोके मनसिल या चित्रपटातील हे गीत होतं उदित नारायण आणि पौर्णिमा यांच्या युगलस्वरात. रचना देव कोहली यांची होती आणि आवड करणारे श्रोते होते तरोडा तालुका आणि इथून बालू मनवर, रजनी, श्वेता लके आणि मनीष मनवर. कनेरा मोहल्ला पटियाला इथून मुकेश बत्ता, नीलम, नितीन पलक, करण, गीतू निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता. माळीवेस बीड इथून किशोर मंगला, सपना, शीतल, अभिजित आणि सचिन उबाळे. शिव छत्रपती नगर वडगाव यवतमाळचे MW पाटील, प्रतीक उत्कर्ष, अनुष्का, तन्वी पाटील आणि अक्षय तायडे. गणेशपेठ पाथर्डीची अंबादा शिंदे, संगीता, अमोल जागृत आणि सुवर्णा शिंदे. जरूर वरूर महाराष्ट्र इथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कणिरे आणि पुणेचे पंकज आर्या आदी वाडोदे. यानंतर ऐकूया तोहफा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील इंदिवर यांचं गीत. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. आर्नी रोड यवतमाळ इथून प्रशांत काकडे आणि अंबिका ताई काकडे. आरेगाव तालुका पुसद इथून रामेश्वर बेहरे, मालूताई, उत्तमराव जाधव, आशाताई, वामनराव, सुनंदाताई, भारत, आमार, अभिजित, आकाश, ओमकार आणि समस्त बेहरे परिवार. पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोलीचे रामचंद्र, धोंडीबाई इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई, मयुरी सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले, नामदेवराव पाटील आणि विलास शिंदे पाटील. अशोकनगर वसमत येथून हिंगोली महाराष्ट्राचे दीपाली, राजू, पार्वती, सखाराम, रोहित, सोनू आणि मनू ठोके. झुमरी तलैया येथून शकुली देव इंगोले, दादा इंगोले आणि रामचंद्र इंगोले, महेंद्र चौरसिया. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी आणि जोशी परिवार.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
0: BA, BCom, BSc नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
2: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड यवतमाळ,
1: NAC मान्यता प्राप्त.
0: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

आरक्षण या चित्रपटातील ही रचना गायली होती श्रेया घोषाल आणि मोहित चव्हाण यांनी. आवडत्या श्रोत्यांची होती संगम रेडिओ श्रोता संघ धानोरा विटाळी येथून भगवान पाटील, मंगेश, सचिन, प्रेम, श्रेया, श्रुती आणि भैया पाटील. तालखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव इथून काशिना ढेंगे, मंगेश, गणेश ढेंगे आणि प्रशांत पाटील. करुणा मेश्राम, विशाखा मानवटकर, अर्चना देशपांडे, श्वेता रामटेके आणि माया मेश्राम हे सर्व श्रोते यांनी पत्र लिहिलेलं आहे. पांढरकवडा इथून सोहन खत्री, पुष्पा खत्री, रोहन रिदिमा, मास्टर देवांश, अमित विज, मीता विज, सुमित, वर्षा चंगूमंगू, सेजल सुजल, कनिका विज, सोहन पंजाबी आणि पुष्पलता पंजाबी, कल्याणी मुळे आणि मुळे परिवार, दर्डानगर यवतमाळ इथून. तुलसी रेडिओ श्रोता संघ पाळदे खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगावचे संजय पाटील, शैलाताई, नरेंद्र, शेखर, सुवर्ण आणि मनू पाटील. यानंतर ऐकूया आशा भोसले यांना. चित्रपट आहे कारवा, गीत आहे मजरूह यांचं आणि संगीतकार आर डी बर्मन. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून बंडूलोहर पोपळगट, माया शिवान, चंद्रकला, देविदास पोपळगट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे. आसरा इथून अशोक वंजारे, अर्चना, भूषण, भाग्यश्री वंजारे आणि समस्त वंजारे परिवार. सुरेश गुजर, बेबीबाई गुजर, चंद्रकांत, प्रियंका, प्रशिक गुजर, कोल्ली पुनर्वसन तालुका बाबुळगाव इथून. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर.

दीवार या चित्रपटातील हे गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात संगीतकार आर डी बर्मन. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ इथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी आणि तुषार बनसोड. वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेश इथून मोहम्मद सादिक मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री. खुशबू एक्झोटिका पिंपळे गुरव पुणे इथून संजय हिवाळे, समृद्धी हिवाळे, सोनाली हिवाळे आणि श्रेयस हिवाळे. बीड शहर येथून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ वल्लभ आणि श्रावणी प्रथमेश कुलथे. शेकापूर्वई तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून बापूराव बावणे रत्नमाला, बापू हटवार, चंदाताई हटवार, किसन कुंबरे, ठेमाजी ठिकरे, रूपराज मिलमिले, वाल्मिकी बावणे आणि संजय बावणे. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वाळ. मोताळा येथून प्रथमेश आणि प्रणाली देशमुख, करडा आणि रिसोड येथून सानवी देशमुख, कुमार सर्वत देशमुख.

0: तो मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून एक दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून, आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची. आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून, म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो, जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती, म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं. कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं. आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे. त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं. हॅलो.
1: हॅलो.
0: हां नमस्कार, बोला.
1: हा मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात लिंबू, ती लिंबूचे 4 फोडी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता 4 शिट्या 3 शिट्या अशा शिट्या काढायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया, त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपलं जेली टाईप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, पण आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते आटू, म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, ते चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं नाही हे म्हणजे विरगळलं ते गूळ की त्याच्यात त्या लिंबाच्या फोडी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव, आपला लिंबूचे जी सालं असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक जीव झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि मी हे मीठ लोणचं मस्त पैकी. म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे, थोडस आपलं बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं तयार आपलं लोणचं. ओके, थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे. तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाहीत. त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा 1-5 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात. त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरनं.
0: नमस्कार, बोला.

0: कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकलं या दोन्ही कवटाचं करता येतं. आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही, रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा गर काढून बाकी. पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कोणाचाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं.
1: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही, एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवत आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं, फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवठ. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवठ खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवठ दिसेल ना, पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचनशक्तीसाठी कवठ चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगजबिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रूड, पिस्ता, मगजबिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
2: हॅलो, मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
1: बोला.
2: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं, कोकणाचा मोठी काकडी मिळते त्याला तवसं म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती दुधीच्या भाजीसारखी चिरायची.
1: बर.
2: हा, त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट, त्या मोहरी फेसून घालायची. त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची.
1: बर.
2: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं, एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं. तीन चार दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मग अशी त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यासाठी डायबिटीज किंवा बीपीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे, म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
3: हॅलो.
1: हां, नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हां नमस्कार, बोला. ऐकू येत आहे, बोला.
3: हा, मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं. हा हा, वडगाव जंगल. हा हा, तिथनं बोलत आहो मी.
1: बोला बोला.
3: मला असं विचारायचं आहे तुम्हाला, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो, तपास करून राहते. दुकानातलं जर घेतलं आपण तर महागड भेटेल, म्हणजे स्वस्त मिळते. हा, आणि घरी जर बनवलं तर महागात पडते.
1: बर.
3: हा, तर हे तफावत कशी का बा? त्यांना कसं का पुरवतात बा स्वस्त विकायला?
1: नाही, तुमचा विषय

0: ते चांगलं आहे, पण
1: कसं कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा.
0: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते, आपला कैरी आंबा काय प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात, त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल. आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्त्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं, आपल्याकडची तेलाची
1: क्वालिटी.
0: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील.
2: हॅलो,
0: नमस्कार.
2: राजू गुजर बोलतो, राजूच्या आवाज.
0: बोला.
2: राजूच्या आवाज भैरवनाथ मंदिर राजीवाजा सिन्नर. आपण एवढे सर्व सांगताय लोकांची वगैरे, पण ती ज्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी, जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
0: मुळातच लोणची हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून त्याला म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान, त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावंसं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात, फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात. आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मुळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी आंबा किंवा

ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिली. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल. आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या. आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत रहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

मन की अगन को है नहीं जाना।

पतंगा

पतंगा जल जल जल मर जाए ये दीपक।

0: हाय फ्रेंड्स, यवणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो, बरोबर? मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आत्ता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वीमध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी, हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आजचा काय हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाज गटात वाढलेला असतो आणि ज्या समाज गटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याचंच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं, भावनेचं वर्णन करते.
0: खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवलीय. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या

0: त्या वेळीला विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदीमायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात न्हातो, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो, पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो,
1: वा वा,
0: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो, पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो, पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
1: आ हा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तो किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलाय. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशावेळी जर पाऊस पडत असेल तर माहीत नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं, पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी बरसताय. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी, त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी बरसतायत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस, तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: येस, नक्कीच. आत्ता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीच शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान. आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्ग, शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा, फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान, फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान, सागरा मलीन झालास याची आम्हा थोडी यावी जाण,
1: वा वा,
0: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा

0: होईल भंग अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
1: वा कमाल कमाल खरंच खूप सुंदर. आणि खरं आहे आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
0: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
1: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ तू स्वतः तर कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात वाचायला आवडतात?
0: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय आणि कोणतीही रचना उगीच येत नसते त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती दवांत गेलीस भल्या पहाटे. आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय बोलण्यासाठी भाग पाडतोय
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रियसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस आलीच आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली. कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला. लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघर शाल. गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस. अगं अतिशयोक्तीचं काय एवढं आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर. विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग. ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय आज थोडं ऐक सखे. का ग रुसलीस अशी काय झाले असे वाकुडे. भय परंतु नको कोणते अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला. मग हे सांगशील केव्हा हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर. काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू. त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतिवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा. यमक नको तर तसं सांग बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना गे. असो सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही. म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगताय धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है.
0: yes.
1: कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर. कारण अगदी लहानपणापासनं आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात. आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते. आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई.
0: अगदीच.
1: तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केली आहेस का?
0: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे. खरं तर ते कधी मिटणार नाहीये. आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे शुद्ध आहे आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील कोणाची असतील तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू गायिलेले सप्त सूर तू, घातलेली एक साथ तू गायिलेले सप्त सूर तू, वाजविला वाळा मी निर्मिलेला नाद तू.
1: वा वा.
0: कोरी असता पाटी माझी पेन्सिल माझी झालीस तू, कोरी असता पाटी माझी पेन्सिल माझी झालीस तू, पाटीवरचा शब्द माझा पण शब्दांवरची रेघ तू, निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू, निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू, तुझ्या कुशीतल्या उबेमध्ये उमगलेला मल्हार तू, तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मज दाविला तू, तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मज दाविला तू, तू भविष्य असलेस माझे तरी आजन्माची नांदी तू, शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू, शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू, मांडीवरी आज असली जीन्स तरी आमरणाचा उन्मेष तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, प्रेम करावे शतता तुझ्यावर अशी दुधावरची साय तू,
1: कमाल.
0: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू, वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू, स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू, आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
1: निशब्द. खरंच म्हणजे वा कमाल, ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाही आहेत, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
0: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
1: खरंय नाही, खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविता हे तू सादर करतोयस, पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
0: येस, तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं, आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची, त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता, तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
1: बर.
0: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
1: नक्की.
0: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला, तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीच जरा ओली, तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, चंद्र निजला जरा म्हणूनी मला सुचू लागल्या प्रेम ओळी, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवाने की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा घरी वरले.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो, आणि म्हणून हा शेर, प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता, रंग रूप गंध स्पर्शाच्या पाऊस होतो साऱ्या वाटा,
1: क्या बात है,
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून आशेर, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी, काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा, सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच, खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिले आहेस आणि ते आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण की जेव्हा या हृदयीचे त्या हृदयी पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच आज फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoandyairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता

0: इस बीच दिल्ली की एक अदालत ने आज नीट यूजी पेपर लीक मामले में आरोपी मनीषा वाघमारे की जमानत याचिका खारिज कर दी है। मामले की जांच कर रही सीबीआई ने अदालत में कहा कि पुणे शिक्षा सलाहकार वाघमारे ने पैसे के बदले विद्यार्थियों को परीक्षा के प्रश्न पत्र लीक किए। अमेरिका के एक संघीय न्यायाधीश ने डोनाल्ड ट्रंप प्रशासन द्वारा प्रस्तावित $1,00,000 के H-1B वीजा शुल्क को रद्द करते हुए इसे गैर कानूनी करार दिया है। इससे कई कुशल भारतीय पेशेवरों को फायदा होगा। पिछले साल सितंबर में राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने H-1B वीजा आवेदन शुल्क को लगभग 2,000 से बढ़ाकर $1,00,000 करने की घोषणा की थी। श्रीलंका के दामोला में एक दिवसीय त्रिकोणीय क्रिकेट श्रृंखला के पहले मुकाबले में भारत ए ने श्रीलंका ए को 278 रन का लक्ष्य दिया है। जवाब में श्रीलंका ए ने ताजा समाचार मिलने तक 48 ओवर में 7 विकेट पर 268 रन बना लिए हैं। इससे पहले भारत ने ऋतुराज गायकवाड़ के 101 रन की बदौलत निर्धारित 50 ओवर में 6 विकेट पर 277 रन बनाए थे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र उभारण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या 5 तरुणांचा वर्धा नदीत बुडाल्याने मृत्यू। आता सविस्तर बातम्या। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 मध्ये आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मागील 12 वर्षात केलेली कामं ही विश्वास, विकास आणि जनकल्याण या आधारावर झालेली आहे असं मत नागपूर विधान परिषदेचे आमदार संजय भेंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं। ते म्हणाले,
3: गौरवशाली भारताच्या निर्मितीचा संकल्प पुढे नेण्याचा विचार आणि विकसित आत्मनिर्भर भारत अशा प्रकारचा विचार करून जी 12 वर्षात काम झाली आहे त्यात लोकसहभागाचा सुवर्ण अध्याय म्हणून लक्षात ठेवलं जाईल। एकंदर 12 वर्ष हे जनतेच्या कल्याणाकरता, जनतेचा विश्वास संपादन करण्याचा, जनतेचा विकास व्हावा या अर्थाने केलेला आहे आणि म्हणून 12 वर्षाचा हा गौरवशाली इतिहास हा भारताच्या निर्मितीचा संकल्प पुढे नेण्याकरता हा निश्चितपणे महत्वाचा ठरेल।
2: गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं मोदी म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे। या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष 1 दशकाची काळजी या राष्ट्रीय कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होते आहे। या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे। तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे। प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या पुनर्रचनेमुळे सध्या असलेल्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या वाढून 45 होणार आहे। निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासह योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा बदल करण्यात आलाय। कृषी सहकार

0: उद्योग, महसूल, शिक्षण, पर्यटन आदी विभागांचे विभाजन करून स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार आहे. नव्या विभागांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था उभारण्यात येईल. मात्र या प्रक्रियेत कोणतीही नवीन पदनिर्मिती करण्यात येणार नसून विद्यमान मंजूर आणि रिक्त पदांचं प्रमाणशीर वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य निर्णयांमध्ये राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता, विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम आणि नवीन विषय तुकडी आदी विषयांना अनुसरून शैक्षणिक वर्ष 2026-27 महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रस्तावित मुदतवाढ रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला देखील लागू राहणार आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 सुधारणा करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलंय. येत्या 21 होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आदरांजली वाहिली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त आज नागपुरात विविध सामाजिक संघटना तसंच नागपूर शहर आदिवासी युवक काँग्रेसच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी वक्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यावेळी उपस्थित होते. राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 40 केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 26 केंद्र कार्यान्वित झाली आहे. या केंद्रांमधून सीईटी परीक्षा, सीएपी प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना, अर्ज भरणं, कागदपत्र अपलोड करणं तसंच तांत्रिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरच मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहाय्य मिळणार आहे. या विद्यार्थी सहायता केंद्रांच्या सेवा 10 जूनपासून सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठीच्या निधीत 20% कपात करण्यात आल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक 2 आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हातात वाट्या घेऊन भीक मांगो आंदोलन करत राज्य शासन आणि शिक्षण विभागाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या गणवेश निधीवर शासनानं गदा आणल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळानं शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर जाब विचारला तसंच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप करत शासनाच्या धोरणांवर टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस इथल्या 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव पथकानं आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढले असून 2 शोध सुरू आहे. सम्यक सोनटक्के, सनी असंपेल्ली, रोहित बोबडे, शिव केळझरकर आणि तन्मय पथाळे अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे. हे सर्व युवक घुग्गुसमधील इंदिरानगर परिसरातील रहिवासी असून त्यांचं वय 18-19 दरम्यान आहे. काश्मीरमधले दहशतवाद्यांविरुद्ध च्या कारवाईत अद्वितीय शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथले शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या रक्षा अलंकरण सोहळ्यात शहीद जंजाळ यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई यांनी पुरस्कार स्वीकारला. 6 जुलै 2024 रोजी काश्मीर खोऱ्यातील शोध मोहिमेदरम्यान त्यांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. गंभीर जखमी अवस्थेतही शेवटपर्यंत लढा देत त्यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीकाठावरील 44 गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी ईसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश दिले आहे. हवामान. विदर्भातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार आज नागपूरमध्ये दुपारनंतर अधूनमधून ढगाळ वातावरण होतं. ढगाळ हवामानामुळे वातावरणात उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. उद्या आणि परवा देखील याच जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र उभारण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या 5 तरुणांचा वर्धा नदीत बुडाल्यानं मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: करण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017

तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम

0: झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागरसंगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळ

अशी मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
4: पाणी वाचवा रे.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,

0: जन्मभर सुखानं प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
0: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
0: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
0: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
0: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी तर आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून पाटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनय कुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे,

0: नेते, आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामुळे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2,00,000 रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16,00,000 अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2,00,000 ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2,00,000 असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजारमूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीविषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या

0: अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे 7-12 कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करत आहेत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरंतर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरंतर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरंतर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, ह्या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मुलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल,

0: वाहन वेगानं चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
0: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
0: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
0: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
0: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
2: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सायंकाळचे साडेसात वाजत आहेत.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
8: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
7: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
8: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
7: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
8: मोबाईल 9887086490.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
9: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233 0724.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया, किसान वाणी.
10: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.

किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले दैनिक बाजार भाव. तूर 6,500 ते 7,540 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन 5,700 ते 6,705 रुपये प्रति क्विंटल, हरभरा 5,200 ते 5,445 रुपये प्रति क्विंटल, हरभरा व्हीटू 5,200, गहू 2,000 ते 2,335 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 2,100 ते 2,435 रुपये प्रति क्विंटल, मूग 6,500 रुपये प्रति क्विंटल, तीळ 10,000 ते 11,175 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले दैनिक बाजार भाव. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात आता ऐकूया हॅलो कास्तकार या फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 13 आणि 14 जून 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले पशुविषयक प्रश्न व समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील, तसेच त्याचं प्रसारणही केलं जाईल.

किंवा आपले पशुविषयक प्रश्न वा समस्या विचारा. गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे 0732-24-55-82 किंवा 0732-24-54-64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामाची पेरणी महाराष्ट्रात सुरू झाली आहे. यावर्षी एलनिनोचं वर्ष असल्यानं सरासरीपेक्षा पाऊस कमी होणार आहे, त्यामुळं पेरणीचं नियोजन जपून करावं. शेतकरी बंधू भगिनींनो, पेरणी ही घाईने करू नका. किमान 60 ते 70 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा. पेरणीनंतर 10 दिवस पावसाचा खंड असेल तर पेरणी लांबवा. पहिले 5 दिवस रोपांसाठी नाजूक असतात. जूनचा 2रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा हा पेरणीचा योग्य काळ, पण पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करा. बियाणे हे फक्त परवानाधारक कृषी केंद्रातूनच खरेदी करा. उगवण क्षमता, तारीख, नंबर हे तपासा. पिशव्या जपून ठेवा. ढगाळ आणि अतिवृष्टीचा अंदाज असेल तर ट्रायकोडर्मा किंवा थायरम बुरशीनाशक लावा. पेरणीपूर्वीच शेणखत, कंपोस्ट खत जमिनीत मिसळा. खताची टंचाई लक्षात घेऊन आधीच खरेदी करा. शेतकरी बंधू भगिनींनो, पाऊस 60 ते 70 मिलीमीटर झाल्याशिवाय पेरणी करू नका. बियाण्यांना बीज प्रक्रिया अवश्य करा आणि आपला पीक विमा काढून घ्या. शेतकरी बंधू भगिनींनो, सोयाबीन आणि कपाशी ही दोन्हीही नगदी पिकं आहेत. एलनिनोमुळे पाऊस कमी जास्त होणार, त्यामुळं पिकांचं नियोजन महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, या खरीप हंगामासाठी आपण सज्ज झाले असाल तेव्हा सर्व शेतकरी बंधू भगिनींना खरीप हंगामाच्या शुभेच्छा.

0: कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान वाणी। शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकूया पाणी बचतीच्या संदर्भातील संदेश। थोडेसे श्रमदान किंचित वर्गणी, गावाला मिळेल शुद्ध पाणी। गावकरी मिळून एक काम करू, पाण्याचा सुयोग वापर करू। मर्यादित साधन पाण्याचे, महत्व कळावे सूक्ष्म सिंचनाचे। जास्त समजले पाणी तोच खरा मानव प्राणी। शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी हा कास्तकार बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया कपाशी पिकांचे लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रुपेश झाडुदे, विषय विशेषज्ञ कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कपाशी पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयावर बातचीत करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर रुपेश झाडुदे सर। सर, विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ या ठिकाणी कार्यरत आहेत। झाडुदे सर नमस्कार।
1: नमस्कार
0: झाडुदे सर, आज आपण कपाशी पिकांच्या संदर्भात या ठिकाणी बातचीत करणार आहोत। खरं तर यवतमाळ जिल्हा हा कपाशीचा जिल्हा म्हणून ओळख या जिल्ह्याची आहे

0: आणि यवतमाळ जिल्ह्यामध्येच कळंब या ठिकाणी कपाशीचा शोधसुद्धा लागलेला आहे, तर हे आपणास सर्वांना ज्ञात आहेच. तर या कपाशीच्या संदर्भात आपण याचं महत्त्व काय सांगाल?
1: अर्थातच यवतमाळ या जिल्ह्याला आपण कपाशीचा जिल्हा म्हणून ओळखतो, त्याबरोबरच कपाशीला आपण पांढरं सोनंसुद्धा असं म्हणूनसुद्धा आपण संबोधतो. तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कपाशीचं पीक हे एक प्रकारे भावनिक पीक आहे. कारण आपण आपल्या इकडे जर बघितलं तर जवळपास 9 लाख हेक्टरपैकी 5 लाख हेक्टरपर्यंतमध्ये फक्त निवड आपल्या इकडे कपाशी हे पीक राहतं. म्हणजे त्या दृष्टीने सर्व पिकांचा विचार करता जवळपास 60% क्षेत्र हे फक्त एकट्या कपाशीचंच पीक राहतं. त्यामुळे कपाशीचं पीक हे आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे.
0: बरं सर, या कपाशीच्या पिकांच्या संदर्भात वेगवेगळे वाण आहेत, व्हेरायटीज आहेत, तर प्रमुख वाणांची निवड कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी करावी काय सांगाल आपण?
1: आता आपण जर बघितलं तर कपाशीच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये जी जास्त कालावधीची वाण जी आहे ती लोकप्रिय आहेत. परंतु यावेळी जर आपण बघितलं तर यावर्षी आधीच पाऊसमानामध्ये 8 ते 9% घट सांगितलेली आहे. त्यामुळे इथे शेतकरी बांधवांना एक संदेश राहील की यावर्षी शेतकऱ्यांनी लवकर येणारी जी वाण आहेत त्याचा वापर करावा. त्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये जी काही किंवा आपापल्या गावामध्ये जी काही प्रचलित लवकर येणारी वाण असतील आपल्या अनुभवानुसार त्यांनी ती त्या वाणांची निवड तिथे करावी.
0: बर बर, आता वाणांची निवड तर महत्त्वाची आहेच, यासोबतच बीज प्रक्रिया करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि बीज प्रक्रिया झाल्यानंतर लागवडीचं अंतर कशा पद्धतीनं ठेवावं, तर या संदर्भातली सुद्धा माहिती शेतकरी बांधवांना आपण सांगावी सर?
1: असं बघितलं तर कोणत्याही पिकाच्या दृष्टीने बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सुरुवातीच्या 30 ते 35 दिवसापर्यंत कीड रोग आणि त्याबरोबरच अन्नद्रव्य व्यवस्थापनाकरिता बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. बीज प्रक्रिया करीत असताना आपण FIR पद्धतीने ती करायला पाहिजे. F म्हणजे फंजीसाईड म्हणजेच बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक, आणि R म्हणजे रायझोबियम किंवा PSB किंवा मग जैविक संवर्धके. आता कपाशी पिकाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कपाशी पिकाला जे कीटकनाशक जे आहे ते पहिलेच लावून आलेलं असतं. परंतु आपण बीज प्रक्रिया करत असताना त्यामध्ये सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायला पाहिजे. आता बुरशीनाशकामध्ये सांगायचं झालं तर त्यामध्ये कार्बोक्झिन, थायरम किंवा कॅप्टन यासारखी बुरशीनाशके जवळपास 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण ती बीज प्रक्रिया करायला पाहिजे. ही जी बीज प्रक्रिया आहे बुरशीनाशकाची ही पेरणीच्या 1 ते 2 दिवसा अगोदर करून ठेवली तरी चालते. परंतु त्यानंतर जी बीज प्रक्रिया करायची आहे त्यामध्ये जैविक संवर्धक, जैविक संवर्धकामध्ये जर सांगायचं झालं तर कपाशी पिकाला प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम PSB प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला ती बीज प्रक्रिया करायची आहे. इथे जैविक संवर्धकाची बीज प्रक्रिया करताना हे लक्षात ठेवायचं आहे की जैविक संवर्धकाची प्रक्रिया ही ज्या दिवशी आपल्याला पेरणी करायची आहे त्या दिवशीच आपल्याला ही करायची आहे. आता ही सर्व बीज प्रक्रिया केल्यानंतर जे बियाणं आहे ते सावलीतच आपल्याला वाढवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग पेरणीसाठी ते वापरायचं आहे.
0: बरं, आणि सर मग या कपाशीच्या पिकांच्या संदर्भात लागवडीचं अंतर जे आहे तर ते अंतर कशा पद्धतीचं असावं?
1: आता कपाशी पिकाच्या बाबतीत जर लागवडीचं अंतर सांगायचं झालं तर यामध्ये आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार वेगवेगळी लागवडीचं अंतर आहे. जर आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन समजा अत्यंत भारी असेल त्याबरोबरच बागायती असेल तर तिथे आपण 120 ते 150 सेंटीमीटर by 30 सेंटीमीटर हे अंतर आपण ठेवू शकतो. किंवा मग ज्यांच्याकडे कोरडवाहू कपाशी आहे त्यांनी 90 सेंटीमीटर by 45 सेंटीमीटर असे अंतर ठेवावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन ही मध्यम स्वरूपाची आहे ते तिथे घन पद्धतीमध्ये कपाशी लागवड करू शकतात, तर तिथे 90 सेंटीमीटर by 30 सेंटीमीटर असे अंतर आपण ठेवू शकतो. त्याबरोबरच जर एखाद्या शेतकऱ्याकडे समजा फारच हलक्या दर्जाची जमीन असेल, उथळ जमीन असेल, तर अशा जमिनीतसुद्धा आपण सघन पद्धतीने कपाशी लागवड करू शकतो. तर त्यामध्ये अंतर आपण 9 सेंटीमीटर by 15 सेंटीमीटर असे ठेवू शकतो. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे, जर आपण मध्यम जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये जेव्हा कपाशी 90 by 30 सेंटीमीटर किंवा 90 by 15 सेंटीमीटरवर घेऊ तेव्हा मात्र आपल्याला पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी मॅपिकॉट क्लोराईड म्हणजेच चमत्कारचा फवारा घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा सघन

0: एका घन पद्धतीने आपण कपाशीची लागवड करतो तर त्यामध्ये त्यांच्या फांद्या एकमेकांमध्ये जाण्याची शक्यता राहते, अशा वेळेस बोंड कमी लागण्याची शक्यता राहते. तर त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला म्हणजे झाडाची योग्य उंची राखण्यासाठी आपल्याला चमत्कार किंवा मॅपिकॉट क्लोराईडचा फवार आपल्याला मारणे हे गरजेचे आहे.
1: बरं सर, कपाशी लागवड ही सरीवरंबा पद्धतीवर करतात, तर या बाबतीत आपण काय सांगाल?
0: तसं पाहिलं तर कपाशीची लागवड एकतर सरीवरंबा पद्धतीवर किंवा मग रुंद सरीवरंबा पद्धतीनेच करायला पाहिजे. कारण आजकाल आपण बघतोय की एकतर जेव्हा पण पाऊस येतो तो अत्यंत कमी वेळामध्ये फार जास्त प्रमाणात पाऊस येतो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भारी असतात तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते, आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मररोग किंवा आकस्मिक मररोगासारखे रोग कपाशीवर येतात. किंवा मग एखाद्या वेळेस काय पडतो की भरपूर प्रमाणात पाऊस आल्यानंतर 15-20 दिवस पाऊसच पडत नाही, तर मग अशा वेळी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. परंतु बेडमध्ये जे काही उपलब्ध ओलावा राहतो त्यावर सुद्धा झाडे तग धरून राहू शकतात. म्हणजेच बेडवर झाडे लावल्यामुळे जेव्हा जास्त पाऊस पडतो तर सऱ्यांवाटे जे जास्तीचं पाणी राहतं ते निघून जातं, आणि ज्या वेळेस पावसामध्ये खंड पडतो त्यामध्ये बेडमध्ये उपलब्ध ओलावा हा त्या कपाशीला मिळतो.
1: त्यामुळे सरीवरंबा पद्धतीने लागवड करणं योग्य आहे,
0: अतिशय योग्य आहे.
1: सर, कपाशी पिकांवर तणनाशकाची फवारणी करणं कितपत योग्य आहे?
0: आता आपण बघतोय की तणांचं सगळ्यात मोठं म्हणजे कोणतं प्रकारचं पीक असे ना, पण तणांचा प्रादुर्भाव प्रत्येक पिकांमध्ये असतोच, आणि तणांमुळे पिकाच्या उत्पादनामध्ये जवळपास 20-40% घट उद्भवते. आता जर कपाशी पिकामध्ये जर तणनाशकाची फवारणी करायची झाल्यास आपल्याला, तर उगवणपूर्व तणनाशक म्हणून काही तणनाशके आपल्याकडे मिळतात, तर त्यामध्ये सगळ्यात पहिले पेंडी मिथॅलिन 30% EC जे बाजारामध्ये स्टॉप या नावाने मिळते, ते आपण 1-1.5 लिटर प्रति एकर या प्रमाणात आपण फवारू शकतो. किंवा मग त्याला ऑप्शन म्हणून पेंडी मिथॅलिन 38.7% EC ते बाजारात स्टॉप एक्स्ट्रा या नावाने मिळते, त्याची आपण 600-700 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करू शकतो. किंवा मग डायुरॉन 80% WP ते बाजारामध्ये क्लास किंवा डायुरेक्स नावानं मिळते, ते 450-800 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो. तर यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची आपण पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी आपण उगवणपूर्व तणनाशक म्हणून फवारणी करू शकतो. परंतु इथे एक गोष्ट ठेवण्याजोगी आहे की जेव्हा केव्हाही आपण तणनाशकाची फवारणी करायला जातो तेव्हा जमिनीमध्ये ओलावा उपलब्ध असायला हवा. त्याबरोबरच तणनाशकाचे द्रावण तयार करत असताना ते द्रावण जर फाटत असेल किंवा त्या द्रावणाच्या गुठड्या बनत असतील तर ते तणनाशक फवारू नये, इथे मात्र शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायला हवी. त्याबरोबरच ही झाली आता उगवणपूर्व तणनाशकं, त्याबरोबरच बाजारामध्ये उगवणपश्चात तणनाशकसुद्धा उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम पायरिथिओबॅक सोडियम 10% EC जे बाजारामध्ये हिटवीड या नावानं मिळतं, त्याचं आपण 250-300 मिली प्रति एकर या दरामध्ये फवारणी करू शकतो. किंवा मग पायरिथिओबॅक सोडियम 6% EC अधिक क्विझालोफॉप इथाईल 4% EC जे मार्केटमध्ये हिटवीड मॅक्स या नावानं मिळतं, ते आपण 400-500 मिली प्रति एकर या प्रमाणात आपण त्याची फवारणी करू शकतो. किंवा मग ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% जे की बाजारामध्ये बास्टा किंवा लिबर्टी किंवा स्वीप पॉवर अशा विविध व्यापारी नावाने मिळतात, ते आपण 1-1.5 लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये सुद्धा फवारणी करू शकतो.
1: बरं, तर सर हे तर झालं तणनाशक कशा पद्धतीने फवारावं व कपाशी पिकांवर याविषयीचं, पण कपाशी पिकांवर अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यावी किंवा कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकांसाठी करता येईल?
0: इथे आता आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार केला असता एकीकृत पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकरी बंधू जेव्हा शेतामध्ये शेवटची जांभूळवाही करतात म्हणजे पावसाची सरी आल्यानंतर शेवटी जे वाही करतात, तर त्या अगोदर आपण शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय खत जसे की शेणखत 2 टन प्रति एकर किंवा गांडूळ खत 1 टन प्रति एकर हे आपण तिथे टाकू शकतो. किंवा मग शेतकरी बांधवांना तिथे सेंद्रिय खत टाकायचे नसतील तर अशा वेळेस ते हिरवडीच्या खतांचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये आपण बोरू किंवा धंच्या यासारखी पिकं ही कपाशी पीक लावणी अगोदर 1 महिना अगोदर आपण म्हणजे मे महिन्यामध्ये यांची बियाणे शेतामध्ये फेकून द्यायची आणि 1 महिन्यामध्ये त्याच्यावर मग रोटावेटर फिरवून ते जमिनीमध्ये गाळून टाकायची. अशा प्रकारे आपण हिरवडीचे खतंसुद्धा वापरू शकतो. त्यावर

0: बरोबरच आपण जैविक संवर्धकांचा सुद्धा वापर करू शकतो. यामध्ये आपण कपाशी पिकाच्या बियाण्यांना अझोटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि त्यानंतर स्फुरद विरघळवणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रियासुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटीमध्ये आपण रासायनिक खतेसुद्धा देऊ शकतो. तर रासायनिक खतामध्ये जर सांगायचं झालं तर बागायती बीटी कपाशीसाठी जवळपास 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 24 किलो पालाश प्रति एकर एवढी त्याची गरज असते. जर आपली बीटी कपाशी ही कोरडवाहू असेल तर मात्र 36 किलो नत्र, 18 किलो स्फुरद आणि 18 किलो पालाश प्रति एकर आपण देऊ शकतो.
1: सर, आता सध्या परिस्थितीचा विचार करता यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीची लागवड कधी करणं योग्य राहील, काय सांगाल आपण?
0: आता आपण बघतो की मुख्यतः शेतकऱ्यांचा कल हा धूळ पेरणीमध्ये कपाशीची लागवड करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर राहतो. परंतु जर कपाशीची लागवडीचा जर योग्य काळ जर आपण लक्षात घेतला तर ज्यांची कपाशी ही बागायती आहे म्हणजे ओलिताखालील कपाशी आहे त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची कपाशी ही कोरडवाहू परिस्थितीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांनी 15 ते 30 जूनच्या दरम्यान किंवा 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच कपाशीची पेरणी करायला हवी.
1: बरं, तर सर आपण जाता जाता शेवटी शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल?
0: आता शेतकरी बांधवांना इथे एकच महत्त्वाचा संदेश राहणार आहे की शेतकरी बांधवांनी या वर्षी कपाशीची लागवड करीत असताना सगळ्यात आधी म्हणजे एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर देण्यात यावा, त्याबरोबरच एकीकृत किंवा एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापनावरसुद्धा भर देणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी बांधवांनी खोल नांगरटी करणे गरजेचं आहे. त्याबरोबरच शेवटच्या जांभूळवाईच्या अगोदर शेतामध्ये शेणखत किंवा गांडूळखत टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर कपाशी वर आल्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम राहतो तो म्हणजे बोंडसडचा प्रॉब्लेमसुद्धा आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात राहतो. तर बोंडसडसाठी भरपूर शेतकरी बांधव हे फवारणीचा वापर करतात. तर माझं इथे म्हणणं राहील की बोंडसड येण्याअगोदरच कपाशी पिकाला दोन प्रकारच्या फांद्या असतात, गड फांद्या आणि फड फांद्या. तर खालच्या 1 ते 1.5 फुटापर्यंतच्या ज्या गड फांद्या आहेत की ज्या आपल्याला कामाच्या नसतात म्हणजे त्या फांद्यांवर कोणत्याही प्रकारचं फूल फळ काहीही लागत नाही, अशा फांद्या आपण तिथे छाटून टाकाव्यात. तर त्या काढून घेतल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं बोंडसड जे आहे ते येण्याअगोदरच त्याला अटकाव निर्माण होईल. त्याबरोबरच एकीकृत कीड व्यवस्थापनामध्ये आपण चिकट सापड्यांचा वापर करावा, त्याबरोबरच फेरोमोन ट्रॅपचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी वापर करावा.
1: तर डॉक्टर रुपेश झाडुदी सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि कपाशी पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कपाशी पिकांचे लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रुपेश झाडोदे विषय विशेषज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहेत. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी अंतर्गत जून महिन्यात करावायची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, जून महिन्यात कोरडवाहू खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी पिकांचे सुधारित बियाणे, जीवाणू संवर्धने आणि इतर निविष्ठांची जुळवाजुळव करतानाच कमी खर्चाची शाश्वत शेतीकरिता शेतकरी बांधवांनी काही बाबींचा अवलंब करावा. त्यासाठी शेतामध्ये शेततळं खोदले नसेल तर पाऊस सुरू होण्यापूर्वी 1 टक्क्यांपेक्षा जास्त उताराचे 2 हेक्टर शेतासाठी उताराच्या शेवटी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचे शेततळे खोदावे. यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत देण्यासाठी करता येईल. शेवटच्या वखरापूर्वी शेतामध्ये हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत टाकावं. अर्धवट कुजलेलं शेणखत शेतात टाकू नये. शक्यतो शेणखत मातीत चांगलं मिसळणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची विशेषतः सोयाबीनची उगवण शक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असेल तर पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टर

0: तरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारसीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात, त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा दिल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. पिकलेल्या आणि जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून कोरड्या जागेत साठवाव्यात. प्रत्येक शेतकऱ्यानं यावर्षी कमीत कमी 100 किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. याचं 5% निंबोळी अर्काची 2 हेक्टर कपाशी तूर हरभरा पिकांवर 2 फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चात 20-25% बचत करता येईल. कोरडवाहू सलग पिकांऐवजी आंतरपिकं घ्यावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास अनुक्रमे ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम, PSB, KSB आणि इतर जीवाणू संवर्धन प्रत्येकी 1 किलो बियाण्याला 25 ग्रॅम बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. संत्रा मोसंबी इत्यादी झाडांना मृग बहाराकरिता दिलेला ताण पाऊस न आल्यास हलकं ओलीत देऊन तोडावा. शिफारसीनुसार आणि माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावं. मिरची वांगी टोमॅटो फुलकोबी या पिकांची 4-6 आठवडे वयांच्या रोपांची शेतात लागवड करावी. भेंडी वाल चवळी कारली ढेमसे भोपळा कोहळे दोडके हळद आणि अद्रक यांची लागवड करावी. गॅलर्डिया झेंडू मोगरा शेवंती या फुलझाडांची लागवड करावी. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांना पशुवैद्यकाचे सल्ल्यानुसार लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ही होती जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी माहिती. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता वेळ झालेली आहे किसानवाणी कार्यक्रमाची सांगता करण्याची. तेव्हा भेट तर आहेच येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसानवाणी.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व

अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जण जखमी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि न्यूज एअर न्यूज मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे, असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी CBI आणि IB या संस्था काळजी घेत आहेत, असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात 1000 लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनीसारखे देश आहेत, जपानसुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे एक आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात

0: काहीच अयोग्य किंवा गैरलागू नाही आहे, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल, आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7%च्या पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही. आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत, तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: आपण चालू आहे. वृद्धी दर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे, हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात 3rd नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष दिलेलं असेल म्हणजे काय पावलं उचलली असतील, काय उचलली.
0: हो, एक तर ईज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्या

0: मध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल याचं म्हणत असाल, तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी, म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध, आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं. आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली, हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे, आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्वर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच घडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्सला येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते, वस्तुस्थिती काय नक्की? जे शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठीचं लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणता

0: धोरणं गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय जरा विस्ताराने सांगा.
1: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते, त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
0: कोणते रिफॉर्म झालेले?
1: आपल्याकडे एक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ॲग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता. अर्थात तो सेंट्रली हे होता, पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
0: तिथले
1: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90च्या दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही, पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खाजगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खाजगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारनी जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने
0: मूल्यसाखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे,
1: बरोबर,
0: आता त्याची संख्या वाढली आहे गेल्या 12 वर्ष,
1: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे, आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ॲग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंगवर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे, याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
0: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पित तरतूद असते, ती कमी कमी होत चालली. ही ओरड आपण कॉलेजला होतो त्यावेळेसपासून ऐकतो,
1: बरोबर,
0: गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
1: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीयदृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत.

0: आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत, आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्प तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे, कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च व्हायचा तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे, आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षामध्ये होत आहे. आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे, आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये, विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे, हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे, पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत, आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत, आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले, हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत, उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे, आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का, महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का, हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली
1: आहे, आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला, पण गेल्या 12 वर्षामध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे, आणि कोरोना, या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता, आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोनासारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिनची निर्मिती झाली, आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली, अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते वॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं, वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून, आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा, डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले

0: त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीने जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star hotel गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.